0: फेरि फुड पोइजनिङ समस्या
1: ककरोच
0: यिनीहरूले हो रोग फैलाउने त्यसैले रातो हिट लुके
2: मते रंबू ऐसे